तव्हांजे चहिरे ते तव्हांखे रिमूव करणु चाहियो था पर थिए न पियो त हुन लाइ तव्हां डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमालु करे सघो था. हिकिड़ो वाहिद ट्यूब आहे जेको न सिर्फ़ु तव्हांजी स्किन खे जेको आहे न क्लियर बणाईंदो आहे बल्कि तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि कंदो आहे. ऐं तव्हां लाज़मी ट्राए करे ॾिसजो, मर्द मायूं सभी हणी सघनि था. ठीकु आहे, उन खां अलावा वाइट एस जो लवली ट्यूब आहे. वाइट एस जो लवली जेको ट्यूब आहे, मतिलबु आहे त ट्यूब, हिनखे क्रीम बि चई सघिजे थो. उन खां अलावा वाइट एस जेका लवली क्रीम आहे, हीअ रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां तयारु थियल आहे, जंहिंजे अंदरि टीह वाइटमिन जा कैप्सूल आहिनि. वाइटमिन B3 आहे, वाइटमिन ई आहे, वाइटमिन सी आहे, वाइटमिन डी आहे, ऐं गॾो गॾु सनस्क्रीन बि एड थियल अथसि. हीअ हिकिड़ी जेको आहे न फेयरनेस क्रीम आहे. फेयरनेस क्रीम उहे माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि, यानी कि हिन में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त नाइट क्रीम तव्हां राति जे टाइम इस्तेमालु कंदा आहियो, हिन में थोरो एज लिमिट बि हूंदो आहे, तव्हां 8 सालनि खां पोइ इस्तेमालु करे सघो था. बाक़ी फेयरनेस क्रीम जी अगरि ॻाल्हि कई वञे त हिनखे बाबा ॿार बच्चा ऐं जेके कुराड़ा माण्हू आहिनि, जवान आहिनि, हर कोई इस्तेमालु करे सघो थो. हीअ तव्हांजे मेकअप जो जेको आहे न कमु कंदी. अगरि तव्हां पंहिंजी स्किन ते ग्लो चाहियो था या अगरि तव्हां चाहियो था त बाबा गर्मी जे मौसम में केरु मेकअप लॻाईंदो, अगरि तव्हां काॾे जॉब कयो था, काॾे वञो था, कोई कमु कार आहे, कोई बि कमु आहे, तव्हां ॿाहिरि वञो था, त तव्हां वाइट एश लवली क्रीम जो इस्तेमालु करे पोइ तव्हां ॿाहिरि निकिरो. इन सां फ़ाइदो इहो पवंदो त बाबा तव्हांजी स्किन ते जेको आहे न ख़ूबसूरती बि ईंदी ऐं तव्हांजी स्किन प्रोटेक्ट बि रहंदी. उहो कीअं? छो त हिन जे अंदरि सनस्क्रीम एड थियल आहे. सनस्क्रीम तव्हांजी स्किन ते जेके ही सिज जा किरणा पवंदा आहिनि, जेके ख़तरनाक हूंदा आहिनि, उन्हनि खां तव्हांजी स्किन खे बचाईंदी आहे. सो वाइट एज लवली क्रीम तव्हां लाज़मी ट्राए करे ॾिसजो, जीअं तव्हांजी ख़ूबसूरती तव्हां सां हमेशह बरक़रार रहे ऐं तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे मिले ऐं उहा ख़ूबसूरती मिले जेका तव्हां हमेशह हासिलु करणु चाहियो पिया. सो वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स तव्हांजे हर ॻोठ में, तव्हांजे हर शहर में, तव्हांजे हर एरिया में मिलणु लाज़मी आहिनि. जी ख़्वाहिश आहे त तव्हां हर जॻह किथे बि अगरि तव्हां वञो था त हुते वाइट एश प्योरी प्रोडक्ट्स अवेलेबल हुजनि ऐं तव्हां वञो बसि भॼंदा वठी मोटी अचो. उन लाइ तव्हांखे डायल करणो आहे 03 15 799 0595.